0: बू अपुरबायन तशेंच भोव उतीम रितीन घुमटा पदांचे गायन करन आयच्या दिसाचे प्रदर्शन दिल्ल्या घुमटा दायज पंगड कुलशेकर हांकां आमी आभार मानतांव आनी देव बरें करूं म्हणटांव.
1: कोंकणी नाटक सभेन सदर करच्या घुमटा पदांच्या विशेष कार्यक्रमाक मोगाचं स्वागत. हांव अनिशा कुरडेरो सिद्धकटे. हर नागरिकातेक ताची सुमळी एक संस्कृती आसा आनी हर संस्कृतीनी संगीताक विशेष स्थान आसा. कोंकणी संस्कृतीच्या संगीत गजलेक पावताना आमकां तक्षण उडास येवचो आमचेच कास घुमटा पदांचो. घुमट आमचे दायज आनी घुमटा पदां आमच्या लोकवेद कलेचो एक वांटो. आज काल नापैस जावन आसच्या असल्या एका कला प्रकाराक परत वेदीचेर हाडची अनिवार्यता आमची. कोंकणी नाटक सभा मंगळूर हांणी ही अनिवार्यता समजली आसा. घुमटा गायनाक परत जिवाळ करच्या उद्देशान तांणी घुमटा पदांचो विशेष स्पर्धो मांडून हाडलो आसा. आता तुमच्या मुखार अग्रड असो घुमटा पंगड.

कितली अपूर बाइनेंगी कितली मधुर संगीत नेंगी हिस्स आमची कोंकणी संस्कृतीची ग्रिस्त काय हिस्स आमची वडवी काय देव बरें करू.

0: बो अपूर्बायन तशेंच भो उतीम रितीन घुमटा पदांचे गायन करन आयच्या दिसाचे प्रदर्शन दिल्ल्या घुमटा दायज पंगड कुलशेखर हांकां आमी आभार मानतांव आनी देव बरें करूं म्हणटा.
1: कोंकणी नाटक सभेन सदर करच्या घुमटा पदांच्या विशेष कार्यक्रमाक मोगाचं स्वागत. हांव अनिशा कोरडेरो सिद्धकटे. हर नागरिकातेक ताची सुमळी एक संस्कृती आसा आनी हर संस्कृतीनी संगीताक विशेष स्थान आसा. कोंकणी संस्कृतीच्या संगीत गजलेक पावताना आमकां तक्षण उडास येवचो आमचेच खास घुमटा पदांचो. घुमट आमचे दायज आनी घुमटा पदां आमच्या लोकवेद कलेचो एक वांटो. आज काल नापैस जावन आसच्या असल्या एका कला प्रकाराक परत वेदीचेर हाडची अनिवार्यता आमची. कोंकणी नाटक सभा मंगळूर हांनी ही अनिवार्यता समजली आसा. घुमटा गायनाक परत जिवाळ करच्या उद्देशान तांणी घुमटा पदांचो विशेष स्पर्धो म्हणून हाडलो आसा. आता तुमच्या मुखार अग्रड असो घुमटा पंगड.

0: कितली अपुर बाईनेंगी, कितली मधुर संगीत नेंगी, हिस्स आमची कोंकणी संस्कृतीची ग्रिस्त काय, हिस्स आमची वडवी काय, देव बरें करू.
1: ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗ್ 107.8 FM. ಇದು ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಬದುಕು. ನಾವೀಗ ಬಹುಭಾಷಾ ಹಾಡುಗಳನ್ನು ಕೇಳೋಣ.